सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 3 श्रावण 1948 अर्थात 25 जुलै 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 6:05 आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:05 झाली आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: आज पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार, खासदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तसंच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके, सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापूजेचा हा आहे अंश.
3: उत्तरेंद्र मानदेव सुरू येतात. अभिषेक अंगुया मित्रांनो, तरी कृष्ण सेवा चालू आहे.

0: పండురా.
1: श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
2: ओम महालक्ष्मी प्रचोदयात्.

जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

यावर्षी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यात

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्यासोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बाराबलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला. आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो. दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही. तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही. हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक

0: माहिती दिली.
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडची डागडोजी झालेली आहेत. पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. अतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, दोन पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसतो.
0: संत चोखोबा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर, जय जयकारे. संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं. यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी.
2: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे. त्याचबरोबर गामा पथक आहे, माऊली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो, त्या पासेस वरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पास वरती एक युनिक QR कोड येणार आहे, जो की त्या व्हेकलला, त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल. पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट, ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केले जाईल ते QR कोड, आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडलं जाईल. पालख्याच्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या. या वारीची तयारी 2 महिने अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
0: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
3: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला माती समान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापले बरोबर जिथं नगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
6: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्यानं घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे.

0: वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकर मार्फत पाणीपुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षीचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25 ते 28 लाख इतकी असते आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्राशेट दर्शनरांगेमध्ये दिले जाणारे फिरते शौचालय आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटा गाड्या 7 ते 8 ट्रॅक्टर स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं चक्कर मारणं एवढंच काय सोपं होत नाही त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10 ते 11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंत कचरा उचलतो जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
1: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम समता भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
2: उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस. आजचा दिवस कसा आहे? पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी. सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो. काय करावी साधने फळ अवघेची येणे. त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी तमाम जनतेसाठी देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आपली सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, भासू देणार नाही. आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो.

0: एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपरवाड.
1: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे

0: त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूर मध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
1: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
2: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभा केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, आयसीयू बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
5: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. का पाहिजे अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या. पुंडलिक रायला वर दिलाय, धन्य पुंडलिका बहुबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं, जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पायी पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही, काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताला फक्त बुक्का आणि तुळस आवडते. आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
1: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त, संयम, सेवा, सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त, सामूहिक भोजन, परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
6: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान, ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो. आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा, भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी

0: सोळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कुणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे साने गुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुख्य अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
1: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा, पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
2: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले, नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इजबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात, आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली, तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावंय. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं, मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17 वी पर्यंत चालू आहे आणि पुढे चालणार आहे.
1: ही वारी केवळ यात्रा नाही, ती आहे संयमाची, शिस्तीची, सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत, सुखदुःख वाटून घेत, नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा, करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी, हीच संतांची शिकवण, हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या वालवडकर, ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुदकर, संकलन अभिराम सराफ, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
6: श्रोते हो, आताच आपण ऐकलात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
7: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत. श्रोतेहो आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषीवाणी यामध्ये आज ॲरोग्रीन सेंद्रिय खत याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज IVF याविषयी समजून घेऊया भाग पहिला, डॉक्टर ज्योती चव्हाण यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर यामध्ये आजचा विषय आहे धनेश पक्षाचा अधिवास आणि संवर्धन भाग पहिला, वक्ते विराज आठल्ले. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 वाजता आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आषाढी एक भक्तिरंग. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:30. 11 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज उस्ताद बिस्मिल्ला खा यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आम्ही प्रसारित होईल. गीतभार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 11:30. दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करून. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5 वाजता एकी फिल्म से हा कार्यक्रम. यामध्ये आजचा चित्रपट आहे पारसमणी. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून 5:30 वाजता सहक्षेपित करून. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मिश्र संगीत 6:10. सायंकाळी 6:30 वाजता घे भरारी हा युवकांसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये आज आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात ऐकूयात कुमारी श्रद्धा सावंत हिने गायलेले अभंग. निर्मितेसाही आहे रागिनी पाटील यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. वृत्तविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून.

0: सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, रात्री 8:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हनुमान भजनी मंडळ जिल्हा धाराशिव यांनी गायलेले भजन आम्ही प्रसारित करू. 8:30 इस सप्ताह में हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मराठी पत्रगीत हा कार्यक्रम रात्री 10:00 प्रसारित करू. याशिवाय मराठी हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार

0: पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात ॲरोग्रीन सेंद्रिय खत याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, आता इथून पुढे आपल्याला शेतीचं उत्पादन वाढविण्यासाठी खरोखर जमिनीचा जिवंतपणा वाढविण्याची वेळ आलेली आहे. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढविण्याची वेळ आलेली आहे, कारण आतापर्यंत गेल्या काही वर्षात आपण रासायनिक खतांचा औषधांचा इतका बेसुमार वापर केला की आता जमीन निर्जीव होऊ लागली. तिला सजीव करण्यासाठी पुन्हा एकदा सेंद्रिय खतांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल आणि यामध्ये आपल्याला मदत होणार आहे ॲरोग्रीन सेंद्रिय खताची. ॲरोग्रीन सेंद्रिय खत म्हणजे काय? तर जवळपास 15 ते 16 पिकांची एकत्र मिश्रण करून केलेली पेरणी आणि त्या पेरणीनंतर उगवलेल्या पिकांची छाटणी, त्याला जमिनीत गाडून काढणे म्हणजे ॲरोग्रीन खत. आता यामध्ये कोणकोणती पिकं आहेत? तर बाजरी आहे, हरभरा आहे, उडीद आहे, मटकी आहे, मूग आहे, चवळी आहे, तीळ आहे, मिरची आहे, धने आहेत, मेथी आहे, राजगिरा आहे, सूर्यफूल आहे, आंबाडी आहे, कारले आहे, सोबतच ताग, बोरू, ढेंच्या सुद्धा आहेत. फक्त याचं प्रमाण मात्र लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये आपल्याला बाजरी आणि हरभरा 5-5 किलो घ्यायचा आहे, उडीद, मटकी, मूग 1-1 किलो घ्यायचा आहे, चवळी 1/2 किलो, तीळ 200 ग्रॅम, मिरची 1/2 किलो, धने 1/2 किलो, मेथी 1 किलो, राजगिरा 100 ग्रॅम, सूर्यफूल 1/2 किलो, आंबाडी 200 ग्रॅम, कारलं 200 ग्रॅम आणि यासोबत ताग, बोरू किंवा ढेंच्या 10 किलो अथवा शक्य असेल 5 किलो. या सर्व बियाण्यांना एकत्रित करायचं आणि 25 ते 30 किलो जी ही मात्रा होते ती पेरायची आहे. पेरणी केल्यानंतर 45 ते 60 दिवसांनी ही सगळी पिकं जमिनीलगत कापणी करायची आणि तिथंच सुकू द्यायची. त्यामुळं होतं काय की जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू वाढतात, नैसर्गिकरित्या गांडूळं वाढतात आणि जमीन सशक्त बनते. एक लक्षात घ्या मंडळी, सेंद्रिय शेती सुरू करण्यापूर्वी जमिनीत उपयुक्त जीवजंतू वाढले पाहिजेत, गांडूळं वाढली पाहिजेत, सूक्ष्मजीवाणू आणि मित्रपुरुषींची सुद्धा वाढ झाली पाहिजे आणि ही वाढ अल्पावधीत करून देण्याचं काम, जमिनीला जिवंत आणि कसदार बनवण्याचं काम ॲरोग्रीन सेंद्रिय खत करतं. फक्त एक करा की संपूर्ण जे बियाण्यांचं मिश्रण आहे ते जमीन वापसा अवस्थेत असताना पेरा आणि एकदा जमिनीमध्ये ॲरोग्रीन खताची मात्रा पसरल्यानंतर त्या जमिनीवर तुम्ही पुढे भविष्यात केळी, ऊस, हळदीसारखं पीक घेतलं तर त्यात तुम्हाला रासायनिक खतांची गरज पडत नाही.
1: ॲरोग्रीन सेंद्रिय खत याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणकर यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
1: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली एक किंवा दोन स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते, आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, त्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
0: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
1: IVFची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इनफर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एन्डोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
0: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम परिसर.
4: परिसर

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे

0: गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, याचबरोबर परिसर हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

सुरेश वाडकर, सुधीर फडके आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण, तर चित्रपट होता अरे संसार संसार.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करत लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.
1: अगदी बरोबर. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या पुढाकारानं लातूर शहर व जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
0: हो, आणि संपूर्ण शहर व लातूर जिल्ह्यात एकाच वेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड हा भक्तिमय उपक्रम राबवत आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेला हा फराळ प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचावा हीच या उपक्रमामागील भावना आहे.
1: आज आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी सकाळपासून दिवसभर सेवाकुंड परिवार विठ्ठल भक्तांच्या सेवेत आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आषाढी एकादशीचा आनंद भक्तिभावाने साजरा करावा ही नम्र विनंती.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर पंढरीची वारी या चित्रपटासाठी पंडित भीमसेन जोशी यांनी सहकार्याने गायलेलं संत नामदेव महाराजांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत बाळपळ सुले.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सर्वोच्च

0: अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं।
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. नीट प्रकरणी सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं विशेष न्यायालय निश्चित. पेपरफुटी प्रकरणी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएतल्या 47 अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा. धाराशिवचे माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. आता सविस्तर बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना केली. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यांसह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी जलदगती न्यायालयांच्या स्थापनेलाही सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं 2 विशेष न्यायालयं निश्चित केली आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये काल 2 तास चर्चा झाली. आज चर्चेची पुढची फेरी होणार आहे. कालच्या चर्चेत सीजेपीच्या प्रतिनिधींनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. ते म्हणाले,
1: सौहार्दपूर्ण वातावरण में हूँ और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई. उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में भी सुझाव है. हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा
0: पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी पत्रकारांशी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं सांगितलं. यापैकी 2 मागण्यांवर सरकार अनुकूल असल्याची माहितीही दास यांनी दिली. पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषींवर अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अशा प्रकरणात 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक आणि कायदेशीर तरतुदी असलेलं हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए मध्ये कार्यरत 47 अधिकारी कर्मचाऱ्यांना काल पदमुक्त करण्यात आलं. हे सर्वजण कंत्राटी पद्धतीनं कार्यरत होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांचा गदारोळ कालही कायम होता. त्यामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग 5व्या दिवशी बाधित झालं. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आषाढी एकादशीचा सोहळा आज साजरा होत आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती माने यांनी मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळवला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार तसंच विविध दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी

0: सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा. पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितलाय की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा.
1: यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांची दर्शन रांग 25 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये 100% नागरिकांचं समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा काल पंढरपूर इथं समारोप झाला. मुख्यमंत्र्यांनी काल पंढरपूर इथं कृषी प्रदर्शन आणि मेळाव्यातही मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं. एआय आधारित हे ऍप म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
0: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
1: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल महापूजा करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीनं अनेक दिंड्या मंदिर परिसरात दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आणि साहित्यिक संवाद कार्यक्रमात बोलत होते. या केंद्राबाबत माहिती देताना सामंत म्हणाले,
2: मुलाला वाचण्यासाठी आवश्यक ते ग्रंथालय चांगल्या पद्धतीनं निर्माण केलं पाहिजे, पुस्तकं चांगली आणली पाहिजे, लेखनाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, कवितांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. हे माध्यम जे आहे हे जिल्हा मराठी विकास केंद्राकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीचा समन्वय ठेवणारा आमचा मराठी भाषेचा अधिकारी असेल आणि म्हणून त्याच्यावर ही अतिशय महत्वाची जबाबदारी भविष्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणून देणार आहोत.
1: ऑरिक सिटी सभागृहात उद्योग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सामंत यांनी काल जाणून घेतल्या. विविध उद्योजकांची बैठक घेऊन सामंत यांनी काल संवाद साधून प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. प्रशासनानं लोकाभिमुख गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानासह महसूल विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. आयटीआय संस्थांच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याची सूचनाही जी श्रीकांत यांनी दिली. परभणी जिंतूर इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान पार पडलं. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिव जिल्ह्यात सध्या 10% पाणीसाठा शिल्लक असून 75% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 276 मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात तर सर्वात कमी 107 मिली

तालुक्यात नोंदल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काल सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचा 10 किलो 780 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताच्या झंडू कुमार यानं पॅरा पॉवर लिफ्टिंग प्रकारात 190 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं आता उसंत घेतली आहे. मात्र जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सुमारे 82,600 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 66,153 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांची महापूजा. धाराशिवचे मान

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूयात काही जाहिरात आणि संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, काही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
6: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
7: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: अद्ययावत लॅब्स, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
7: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
8: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
9: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
0: श्रोतेहो, एक निवेदन. आपल्या धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे जवाहर नवोदय विद्यालय असून इयत्ता 5वी मध्ये धाराशिव जिल्ह्यात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. 3री ते 5वी या वर्गात तो विद्यार्थी सलग शिकत असावा. त्याची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या दरम्यानची असावी. विनाशुल्क प्रवेश घेण्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अशी आहे CBSEITMS.RCIL.GOV.

0: cbsei.in/nvs/index/registration. लिंक पुन्हा एकदा cbsei.rcil.gov.in/nvs/index/registration. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही असून या तारखेमध्ये मुदतवाढ होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मार्फत मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास SR गज्जम परीक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क साधावा. यांचा संपर्क क्रमांक आहे 99217-303-57 99217-303-57 किंवा DD राऊत सहाय्यक परीक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क करावा 88-62-00-81-90. क्रमांक पुन्हा एकदा 88-62-00-81-90. असे आवाहन डॉक्टर रवींद्र खंदारे प्राथमिक शिक्षणाधिकारी धाराशिव आणि AS कांबळे प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांनी केलं आहे. निवेदन संपलं.
1: कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे तर तो एक साधनेचा विषय आहे आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित

0: ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो,
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर सामाजिक क्रांतीनंतर जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा,
1: बरोबर, अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जेन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं आणलं.
0: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो, आणि कमाल अशी होती की चाली

गायला सोप्या हृदयाशातला भाग नाही, म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी, की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायला

0: माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय. की कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झालीये कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे. म्हणजे

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक

तुम्ही उलगडून दाखवलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योगकरात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
4: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 कॉल करा.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत नामदेव महाराजांचं गीत. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी, तर संगीत आहे राम फाटक यांचं.

0: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
1: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

0: पांडुरंगा, भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करत लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.
1: अगदी बरोबर. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या पुढाकारानं लातूर शहर व जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
0: हो, आणि संपूर्ण शहर व लातूर जिल्ह्यात एकाच वेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड हा भक्तिमय उपक्रम राबवत आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेला हा फराळ प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचावा हीच या उपक्रमामागील भावना आहे.
1: आज आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी सकाळपासून दिवसभर सेवाकुंड परिवार विठ्ठल भक्तांच्या सेवेत आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आषाढी एकादशीचा आनंद भक्तिभावाने साजरा करावा ही नम्र विनंती.

श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुधीर फडके यांनी उषा वाघ यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, आज सकाळी ठीक 10 वाजता आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आषाढी एक भक्तिरंग. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. आज सकाळी ठीक 10 वाजता. श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:30 वाजता घे भरारी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात कुमारी श्रद्धा सावंत हिने गायलेले अभंग. आज संध्याकाळी 6:30 वाजता. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

ना तुम जानो ना हम या चित्रपटासाठी कमाल खान आणि स्नेहा पंत यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं.

0: पांडुरंगा, भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करत लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.
1: अगदी बरोबर. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या पुढाकारानं लातूर शहर व जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
0: हो, आणि संपूर्ण शहर व लातूर जिल्ह्यात एकाच वेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक

0: सेवाकुंड हा भक्तिमय उपक्रम राबवत आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेला हा फरार प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचावा हीच या उपक्रमामागील भावना आहे.
1: आज आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी सकाळपासून दिवसभर सेवाकुंड परिवार विठ्ठल भक्तांच्या सेवेत आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आषाढी एकादशीचा आनंद भक्तिभावाने साजरा करावा ही

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माशुकी या चित्रपटासाठी सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. संगीत आहे श्याम सुरेंदर यांचं.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आषाढी एक भक्तिरंग. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी ठीक 10 वाजता.

श्रोते, आज संध्याकाळी 5 वाजता एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे पारसमणी. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. आज संध्याकाळी 5 वाजता. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या

कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान NTA महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा CJP प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं CJP शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत CJP मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. CJP 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या

0: जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी स्वरबद्ध केलेले काही सुगम गीतं आपण ऐकणार आहोत.

दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर।

0: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
1: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
2: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया

तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया आणणारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

बरोतर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज या कार्यक्रमात पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी स्वरबद्ध केलेले काही गीतं आपण ऐकलेत.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत 10 वाजेपर्यंत. 10 वाजता आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आषाढी एक भक्तिरंग प्रसारित होईल.

आज के फनकार कार्यक्रम में आज बाती संगीतकार जी एस कोहली की।

0: एफ एम 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो, सुरुवातीला ऐकूयात काही जाहिरात आणि प्रसारण सेवा.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
5: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

0: पांडुरंगा, भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करत लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.
1: अगदी बरोबर. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या पुढाकारानं लातूर शहर व जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
0: हो, आणि संपूर्ण शहर व लातूर जिल्ह्यात एकाच वेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड हा भक्तिमय उपक्रम राबवत आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेला हा फराळ प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचावा हीच या उपक्रमामागील भावना आहे.
1: आज आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी सकाळपासून दिवसभर सेवाकुंड परिवार विठ्ठल भक्तांच्या सेवेत आहे.

0: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
2: श्रोते, आता प्रसारित करत आहोत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आषाढी एक भक्ती रंग. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
3: जय जय राम कृष्ण हरी.
2: नमस्कार श्रोते, राम कृष्ण हरी. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा.
3: जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण.
2: श्रोते हो, आजचा दिवस आपण संस्कृतीचा, भक्तीचा आणि परंपरेचा सर्वात मोठा दिवस मानत असतो. वर्षभरातील एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणजे आजची आषाढी एकादशी. आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला डोळ्यासमोर उभी राहते ती विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ, कपाळावरती बुक्का आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर. शेकडो मैलांची पायीवारी करून आज लाखो भाविक पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर पोहोचले आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटातील तो सोहळा आणि तिथली ऊर्जा काही वेगळीच असते. पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांची वर्षभर जपलेली शिदोरीच. या वारीत कोणताही भेदभाव न करता सर्वजण मिळून मिसळून एकमेकांचं सुख दुःख वाटून घेत असतात. देश परदेशातील लोकांना, अभ्यासकांना कुतूहलाचा विषय असतो वारी. वारीमध्ये फक्त वारकरीच नव्हे तर उच्चशिक्षित मंडळीही सहभागी होत असतात. प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून एकदा तरी करतातच. सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर सुरू असतो. आज टाळ मृदुंगाच्या आवाजानं संपूर्ण पंढरपूर नगरी दुमदुमली असेल. आजच्या देवशयनी एकादशीला चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. आषाढीच्या या आजच्या दिवशी शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून संत एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंची, उत्तर भारतातून संत कबीरांची यांसह अनेक भागांतून पालख्या पंढरपुरात दाखल झालेल्या असतात. श्रोते हो, आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी पण म्हटलं जातं. आजपासून चातुर्मासाला सुरुवात होते. आजच्या दिवसाचं महत्त्व सांगायचं झालं तर असं मानलं जातं की आजपासून भगवान विष्णूंच्या 4 महिन्याच्या निद्रेचा कालावधी सुरू होतो. श्रोते हो, आषाढी एकादशीची एक आख्यायिका मला इथे आठवतीये. धर्मात्मा राजा मानधत्ता यांच्या राज्यात भीषण दुष्काळ पडतो. त्यांनी मार्गदर्शनाखाली ऋषी अंगिरस यांची भेट घेतलेली असते. ऋषींनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला. राजाने तो सल्ला मानला आणि लवकरच राज्यात पावसाने हजेरी लावली आणि दुष्काळ संपला. आणि श्रोते हो, तेव्हापासूनच आषाढी एकादशीला शयनी एकादशी म्हणून पण ओळखलं जाऊ लागलं असं सांगितलं जातं.

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा देखील दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते वारी संपून घरी जाईपर्यंत शेत पिकण्यास उगवण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो अगदी त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची, भक्तीची आणि माणुसकीची साठवण करत असतो आणि तेच वर्षभर व्यवहारात वापरत देखील असतो असं म्हटलं जातं. श्रोते हो, संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात, विठ्ठल आमचा कापूस कातणारा, विठ्ठल आमचा शेतकरी रे, पेरितो बी पेरणी करतो, राखण करतो शेताची, वारी पंढरीची करून आलो, विठ्ठल पाऊली सुखी झालो, विठ्ठल पाऊली सुखी झालो. म्हणजेच विठ्ठलालाच जगाचा पोशिंदा आणि शेतकरी मानलं जातं. आषाढी कार्तिकीची ही वारी करून आल्यावरच विठ्ठलाच्या चरणी शेतकऱ्याला खरा विसावा मिळतो. तर संत सावतामाळी यांनी आपल्या शेतीकामातच पंढरीचा विठ्ठल अनुभवतात आणि भक्तीचा अनोखा संदेश देतात. श्रोते हो, मला इथे एक संत सावतामाळी यांचे एक वैशिष्ट्य आठवते. यांची पालखी आषाढीला पंढरपूरला कधीच जात नाही, तर आषाढी संपल्यावर पांडुरंगाचीच पालखी संत सावतामाळी महाराजांच्या भेटीसाठी पंढरपूरवरून आरण या संत सावतामाळी यांच्या गावी जाते. एवढी निस्सीम भक्ती संत सावतामाळी यांची होती.

पुंडली वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी या जयघोषातच संपूर्ण पंढरपूर नगरी दुमदुमली असेल. श्रोते हो, आजच्या दिवशीचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर रिंगण सोहळा. श्रोते हो, रिंगण सोहळा हा एक पवित्र कार्यक्रम मानला जातो. ज्याप्रमाणे दोन अश्व वाळूच्या शेतात वर्तुळाकार धावतात, हे अश्व जणू परमेश्वराचेच प्रतीक असल्याचं मानलं जातं. तसेच या रिंगण सोहळ्यात हरिनामाचा जयघोषही मोठ्या उत्साहात केला जातो. रिंगणामध्ये एक किंवा दोन अश्व सहभागी असतात. यामध्ये एका अश्वावर भगवा पताका घातलेला व्यक्ती स्वार असतो, तर एका अश्वावर कोणीही नसतं. रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी वारकऱ्यांची भावना असते. रिंगण सोहळ्यातील अश्वांच्या पायाखालच्या मातीला ईश्वर चरणधुळीचे महत्व असल्याचं वारकरी मानतात. तसेच रिंगण सोहळा हे मोठ्या मैदानावर असते,

प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणं ठरलेली असतात. रिंगण सुरू होताना मध्यभागी पालखी असते आणि आजूबाजूला वारकरी आणि दिंडी असते आणि या रिंगणाभोवती मोकळी जागा सोडलेली असते. रिकामी जागा सोडून रिंगण पाहायला आलेले वारकरी उभे असतात. अश्व जेव्हा धावत असतात तेव्हा तो भक्तीचा वेग, निष्ठा आणि संतांची शक्ती असते असं मानण्यात येतं. वारकरी मंडळी देखील रिंगणामध्ये धावू लागतात. ज्या जागेवरून अश्व रिंगण करतात ती माती प्रसादासारखी वाटते आणि ती माती वारकरी आपल्या कपाळाला लावतात. अश्वदर्शनाने हजारो वारकरी धन्य होतात असं मानण्यात येतं. श्रोतेहो, रिंगण सोहळ्यासाठी अश्वाला विशेष शृंगार देखील केला जातो. गळ्यात हार, अंगावरती सुंदर वस्त्र, कपाळावर गंध अशा प्रकारे सजवलेला हा अश्व रिंगणात धावू लागतो. या अश्वाप्रमाणेच समस्त वारकऱ्यांचं मन सुद्धा संतांच्या चरणाशी धावू लागतं. म्हणूनच वारीत अश्वाला रिंगण सोहळ्यात खूप महत्व असतं.

तुळशीचे पाने विठ्ठल पूजिला, तो मज पावेल पांडुरंगा। तुळशीच्या गंधे विठ्ठल सुखावे, चरणी विसावे चित्त माझे। तुळशीची माळ गळा शोभे बरी, विठ्ठल अंतरी सुखावला। तुका म्हणे विठ्ठल तुळशीचा विडा, आवडीचा पवाडा गाऊ आम्ही। श्रोते हो, अध्यात्मामध्ये तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते। वारीमध्ये महिला वारकरी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चालत असतात। तुळस ही विठ्ठलाला प्रिय असणारी पवित्र वनस्पती म्हटलं जातं। तुळस ही भक्ती, पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं। ही डोक्यावरील तुळस केवळ धार्मिक परंपरा नसून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक कारण देखील आहे। तुळशीच्या पानांमध्ये विविध जैवसक्रिय घटक असतात। या पानांच्या सुगंधामुळे मानसिक ताजेपणा आणि प्रसन्नता निर्माण करण्यास प्रवृत्त करते। तसेच आयुर्वेदानुसार तुळस ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते। तसेच श्रोते हो, वारकरी संप्रदायात तुळशीची माळ ही भक्तांची ओळखही मानलं जातं। वारीमध्ये वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध, हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा गजर केला जातो। असं म्हटलं जातं, तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर व्यक्तींमधील मीपणा, अहंकार गळून पडतो। आणि संतांच्या मते तुळशीच्या माळेमुळे शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं।

युगे 28 विटेवरी उभा वामांगी रघुमाई दिसे दिव्य शोभा संतांचे माहेर भक्तांचा आधार असा हा आमचा विठ्ठल सुकुमार। भक्ती ही दाखवण्याची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे असं म्हणतात। आयुष्यात एक तरी वारी घडावीच। चला तर श्रोते हो, वेळ झालीये भक्तीचा हा अथांग सागर आणि सुरांचा प्रवास इथेच थांबवण्याची। श्रोते हो, जरी आज आपण पंढरपुरात प्रत्यक्षरित्या पोहोचू शकलो नसलो तरी संत तुकाराम महाराज म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींना मदत करणे हीच विठ्ठलाची खरी भक्ती। पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तेव्हा आता आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळीस रजा द्या। रामकृष्ण हरी। श्रोते हो, आताच आपण आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम ऐकलात, आषाढी एक भक्तिरंग। संकलन आणि निवेदन होतं श्वेता माळी यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार। हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 झाले आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डेबू या चित्रपटासाठी अजित कडकडे यांनी गायलेले गीत ऐकूयात. संगीतकार आहेत अशोक पत्नी.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर बाजीरावचा बेटा या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची गीत ऐकूयात. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचा.

0: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: एका चित्रपटाची एक कहाणी, एका चित्रपटातील सदाबहार गाणी,
2: एका चित्रपटाचा सगळा इतिहास भूगोल, बॉक्स ऑफिस वर हिट की ठरला फोल।
1: श्रोते हो, सांगते ऐका, उत्तर देते दिल से, आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कार्यक्रम
2: एक ही फिल्म से।
1: दर शनिवारी सायंकाळी ठीक 5
2: कार्यक्रम एक ही फिल्म से, एक ही फिल्म से।
3: गीतांजली या कार्यक्रमात यानंतर भोळी भाबडी या चित्रपटासाठी पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात। संगीत आहे राम कदम यांचं।

विठ्ठल रखुमाई या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर द्रवेश पाटील यांच्या स्वरातील गीत ऐकूयात.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 5 वाजता एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे पारसमणी. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. आज संध्याकाळी 5 वाजता. आज संध्याकाळी 6:30 वाजता घे भरारी या युवकांसाठीच्या कार्यक्रमात आज आषाढी एकादशी विशेष कार्यक्रम. कुमारी श्रद्धा सावंत हिने गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. निर्मितीचा या आहे रागिनी पाटील यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा नक्की ऐका आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 वाजता.

0: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहू आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा यांनी सनईवर वाजवलेला राग ललत.

आत्ताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खा यांनी सनेवर वाजवलेला राग ललत ऐकलात. याबरोबरच आजचा नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताल या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे AR रहमान यांचं.

आताच आपण दहेक या चित्रपटासाठी हरिहरन आणि साधना सरगम यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.

कार्यक्रमात यानंतर सिंदूर या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं मनोज कुमार यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पेरेलाल.

कुदरत का कानून या चित्रपटासाठी शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत परेलाल.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचूया।
1: आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू।
0: निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची।
1: आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा।
0: राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी।
1: जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला।
0: काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। दुपारचे 12 वाजत आहेत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत। त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून।

नमस्कार मैत्रिणींना, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झालीये आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठलू. एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं. हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा. माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा. पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे.

किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे. तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना. हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय. माऊली म्हणतात, कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही उमगत नाही त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादी अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे काय आहे बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती पाणी अग्नी वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगद्रूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्या

जवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ, बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता, जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो, पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं? तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह. भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं? तर खुणाच्या पालवीसारखं. खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरु नानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात, खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इति कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते, पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतस्तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगत आहेत. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही, पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्यापुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते

ब्रह्मांडी. या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेष ही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे. आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजेविण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुश्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे. बहुश्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुश्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी. म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं. ब्रह्मातून गगन आकाराला आलं. गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्रा आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे.
वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट

वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहेत. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी, आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठीमोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत. आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाही. तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसे ना. माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे. म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पाऊलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा म्हणमुनी स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे. आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा आणि भगवंत हा या

वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे. त्यामध्ये प्रत्येक जीव मूलत प्रकृतीच आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात. आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे. आणि ही आस अशीच राहो

आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसु केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती. त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जसजसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेषु या अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेध घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव

कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः, असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरी सुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचंच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंड निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंड निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते. मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणे दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो

आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD मध्ये योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत. सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नास.
5: सुरीला सफर बस कुछ ही पलों के बाद.

वृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल शरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शहा यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 वाजता दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून या 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील 19 अटक आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे CJP शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी CJP मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी CJP शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान CJP संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे.
या महापुरामुळे

0: झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लातूर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा तपास वेगात. संशयितांची चौकशी सुरू. विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन. आणि जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. सुमारे 60% क्षेत्रावरच्या पेरण्या बाकी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यातला तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं अधिक वेगानं सुरू ठेवला.

आहे. या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहार आणि पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाच्या निषेधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं ट्यूशन एरिया परिसरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली. जुलै महिना संपत आला तरी लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत सरासरी 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती वार्षिक सरासरीच्या फक्त 21% तर जून ते सप्टेंबर या हंगामातील सरासरीच्या 54% इतकी आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती वर्तवली जात आहे. जिल्ह्यात जवळपास 60% क्षेत्रावरच्या पेरण्या अद्याप बाकी असून काही भागात उगवलेली पिकं पाण्याअभावी करपत असल्याचं दिसून येत आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. पावसाअभावी खरीप पिकं संकटात असतानाच आता हरणांच्या कळपाकडून सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हरणांचे कळप शेतात घुसून सोयाबीनची कोवळी पिकं फस्त करत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. वनविभागानं तातडीनं उपाययोजना करून पिकांचं संरक्षण करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सहकार भवनाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आलं. या इमारतीमुळे सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार असल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल आणि कामकाजाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0: राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आलं. या इमारतीमुळे सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार असल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल आणि कामकाजाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातला एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरला पुन्हा सोयाबीन संशोधन केंद्र मिळावं यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री भोसले यांनी दिली. ते आपल्या लातूर दौऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. हे केंद्र लातूरला मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या देणगी प्रकरणात किशोर शिवणीकर याला 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. देणगीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आषाढी एकादशी आज साजरी होत आहे. या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. लातूर इथल्या द्वारकादास श्यामकुमार आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सुमारे 2000 भाविकांसाठी पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी 10 एसटी बसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रत्येक भाविकासाठी मोफत ब्लँकेट आणि फराळाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई.
2: और उन्होंने कहा कि मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, कभी खुद पे, कभी हालात पे रोना है. इस तरह से उन्होंने अपने पसंदीदा गीतों की एक लिस्ट भेजी. हमारे एक और साथी कहते हैं कि निराशा या नेगेटिविटी इंसान को जब आती है उसके मन को यह एहसास होता है कि अब मुझे हर कोशिश कार्य में असफलता मिल रही है. पर उसी इंसान को जब कोई आशा की किरण किसी विचार से या किसी व्यक्ति से मिलती है तो वह पुनः निराशा छोड़ कार्य करने लगता है. जीवन में आशा और निराशा आती रहती है. कुछ गीत जो इस विषय में है मन रे तू काहे न धीर धरे और भी बहुत से गीतों के बारे में इन्होंने लिख भेजा है. वहीं हमारे एक साथी हैं वो कहते हैं ऐ मेरे दिल कहीं और चल ये गीत उन्हें बहुत पसंद है. निराशा की राह छोड़ो आशा का दीप जलाओ हमारे एक साथी कह रहे हैं. एक और साथी कहते हैं कि अंधेरा कभी प्रकाश को नहीं हरा सकता. एक छोटा सा दीपक भी अंधेरे को दूर कर देता है. उसी तरह एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारों पर भारी पड़ सकती है. तो हमारे एक और साथी का कहना है देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए ये गीत उन्हें पसंद है. इस तरह से जब कोई चुप करवाने वाला हो या समझाने वाला हो तो भी निराशा बहुत जल्दी दूर हो जाती है. जैसे कि इस गीत में बताइए कि ये गीत किस फिल्म का है.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती। या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे। प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती। राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचा योग्य पुनर्

वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगण गणातबोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक महापूजा भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्य पदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट ब च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या.

सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्री निवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह, तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव

श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये मी श्वेता आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते.

श्रोते हो, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला. आजचा चित्रपट 1963 साली चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला पारसमणी.

पूर्वी अमीन सयानी हे निवेदक बिना का गीतमाला हा कार्यक्रम करायचे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वात अधिक प्रसारित झालेलं हसता हुआ नुरानी चेहरा हे गीत, या गीतामुळेच लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी अधिक प्रसिद्धीस आली.

पारसमणी या चित्रपटामध्ये महिपाल आणि गीतांजली यांच्या मुख्य भूमिका. यांच्या व्यतिरिक्त मूर्ती राव, जीवन काला, अरुणा इराणी, नालिनी चोंकार, गुजल किशोर, मनोहर देसाई, हेलन आणि उमादत्त हे सर्व सहकलाकार. बाबूभाई मिस्त्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. पंडित मधुर आणि बच्चूभाई मिस्त्री यांचं निर्देशन, सी के मस्त यांची पटकथा. आणि श्रोते हो, या चित्रपटावरून मायामणी नावाचा 1964 साली तमिळ चित्रपट तयार करण्यात आला.

श्रोते हो, पारसमणी या चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी सुपरिचित. लताजींच्या स्वरांनी तर या गीतांना जिवंतपणा आला. जोडीला महम्मद रफी, मुकेश, कमल बरोत अशी तगडी स्टारकास्ट. हिंदीवर असद भोपाली, फारूक कैसर यांची गीतरचना. आणि या गीतांना संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीने.

चित्रपटाच्या कथेवर जर आपण लक्ष घातलं तर पारस म्हणजे नायक महिपाल हा सेनापतीचा मुलगा एका वादळामध्ये जहाज समुद्रामध्ये कोसळल्याने तो हरवतो आणि एका गरीब गावकऱ्याला सापडतो. ते त्याचा सांभाळ करतात. मोठा झाल्यानंतर कुशल तलवारबाज आणि सोबतच गायक देखील बनतो. एके दिवशी राजकन्या म्हणजे नायिका गीतांजली यांच्याशी भेट होते आणि तत्क्षणी नायक नायिकेच्या प्रेमात पडतो. नंतर एके दिवशी नायकाला म्हणजे पारसला गायनासाठी राजवाड्यामध्ये बोलविण्यात येतं. त्याचे गायन सम्राटाला खूप आवडते आणि सम्राटने पारसला एक इच्छा विचारली. तेव्हा पारस राजकन्येचा हात मागतो. क्रोधित सम्राट पारसला शिक्षा करण्याअगोदरच पारस तेथून बचावतो. नंतर सम्राटने पारसला एक पारसमणी नावाचा रत्न शोधून आणण्यास सांगितले, तरच राजकन्येशी विवाह होऊ शकेल. नंतर पारस आपल्या बहीण आणि भावासोबत त्या पारसमणीच्या शोधात लागतो. तो पारसमणी एका गुहेमध्ये असल्याचं समजतं. तेव्हा त्या गुहेत प्रवेश करतात. गुहेमध्ये जादुई प्राणी, ज्वालामुखी, लावा अशा सर्वांशी लढा देत पारस पुढे जात असतो. नंतर त्यांना समजते की एका कोळीसारख्या मोठ्या प्राण्याला मारल्यानंतर तो पारसमणी मिळेल. आणि शेवटी पारस आणि त्यांची भावंड वापस येतात आणि चित्रपटाच्या शेवटी पारस आणि राजकन्याचं लग्न होतं.

श्रोते हो, या चित्रपटामध्ये इस्टम कलरचा वापर केला गेला आहे. मी या अगोदरच म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाला लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीने संगीतबद्ध केलं.

आणि श्रोते हो, या चित्रपटापासूनच यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी संगीतबद्ध केलेला त्यांचा हा म्हणजे पारसमणी पहिला चित्रपट. आणि नंतर ही जोडी सिनेसृष्टीत गाजायला लागली. एक से बढकर एक चित्रपटाला त्यांनी संगीतबद्ध केलं. तसं पाहायला गेलं तर कमी बजेट असताना देखील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी फक्त लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी गाणी गायली. आणि करणारच, कारण लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मोहम्मद रफी यांना गुरु मानत. आणि सरासरी या जोडीचे संगीत म्हटलं की मोहम्मद रफी, लताजी, आशाजी यांचा स्वरसाच असायचाच. यांच्यासोबतच किशोरदा पण त्यांच्या संगीताला आवाज देत. पारसमणी हिट झाल्यानंतर त्यांनी दोस्ती, मिलन, शागिर्द, इंतकाम, दो रास्ते, शोर, बॉबी, रोटी कपडा और मकान, अमर अकबर अँथनी, ड्रीम गर्ल, सरगम, दोस्ताना, कर्ज अशा अनेक चित्रपटांना या जोडीने संगीतबद्ध केलं.

श्रोते हो, आत्ताच आपण एक ही फिल्मसे या कार्यक्रमात पारस मनी या चित्रपटाविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं श्वेता माळी यांचं.

हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिंमत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना.
1: yes.
0: अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचं वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजलीताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: तर कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे, कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं, हा पण एक तुझा प्रयोग आहे. बांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: येस येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे. त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझा एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाहीये.
0: बर.
1: म्हणजे काम मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता पण तेवढीच आहे, अनिश्चितता पण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजन सारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचंय. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाहीये. पण तुम्हाला काम मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचंय की नाही, हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाहीये, आत्ता तरी नाहीये. त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळात

0: हा फेम्स वेबसिरीज करायची का तर हो नक्की करायची, पण कारण तुम्ही एकदा सिरियल मध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहित नाही, तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते, माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत पण माझ्याकडे असतं ते, माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन,
1: बर
0: आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टार मध्ये झाली घेऊन, आता मला हे नाही करायचंय. मग मी आलोरगांसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करत.
1: बर बर बर,
0: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून, मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत, त्यामुळे त्याने जे काही म्हटलंय ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या हातून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकत आहे. तेव्हा मला हिमांशू स्मारतांनी एक संहिता दिली
1: बर
0: ज्याचं नाव होतं स्टोर रूमचं काय झालं.
1: हा
0: तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं जो पुन्हा एक 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात, अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्वाचं आहे,
1: बर
0: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेन,
1: मी
0: सगळं कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही. हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये कोणाच्या बेडरूममध्ये भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे मांडायचं आहे शेअर करायचं आहे ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉइंट्स आहेत असे सोलो करण्याचे आणि ह्यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
1: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कला विश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बाय ग हे
0: कसं, बांधारीचे बाय ग हे अजून नवनव पिल्लू आहे तसं मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये किंवा त्याची जाहिरात पण केली नाहीये अजून, मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे बायगची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा त्याला बांधारी, खालची बांधारी वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी.

0: ल्या टप्प्यावरची. तर ती बंधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे, ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत. मी 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आतापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही, आम्हाला तुझीच गाणी पाहिजेत. म्हणलं करणार कसं. मग मी विचार केला, म्हणलं ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात, अजून काय म्हणजे. आणि इतकं अचानक कसं करणार, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हंटल की माझी एक कल्पना तुम्हाला पटते का, बघा मुळात मी गायिका नाहीये,
1: बर
0: मुळात मी नाटकवाली आहे,
1: बर
0: तर मी असं करते मी काहीतरी तुम्हाला 1 तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील.
1: बर
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय. आणि ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. त्या पलीकडच्या 2 माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, आम्ही ओळखत नाही, आम्ही आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणाकरवी मागून घेतलेला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही भक्कमपणे ओळखीची नाहीये. तर हे कसं म्हणजे, आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही. 1 महिन्याभराचा काळ होता तो की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संहिता आली आहे असं वाटायला नाही पाहिजे.
1: हा हा हा,
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संहितांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी ते आजूबाजूला काहीतरी करतात आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे
1: केलंय ओढून ताणून.
0: हा आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून,
1: बर
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले. सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर, साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे. ते अख्खं भरलं होतं, इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी त्याचं पटापट पूर्ण केलं होतं. त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा,
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया, आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता,
1: खरंच
0: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही, पण तो माहिती नाही तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरंच खरंच, त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का.
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनीमध्येही आहे, तर ती मी ऐकू का. पण मग भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का,
1: आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून दिग्दर्शनापासून पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस, ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती.
0: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आई बाबा.
1: हा हा,
0: आई बाबांनी मला सोडून दिले. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी म्हणजे ललितला गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचार.

0: नंतर त्याच्यावर ना आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
1: बर,
0: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो पण ती नाही विचारत. तर यात खरंच आई बाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना राहत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे,
1: खरं
0: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे त्याने कधी फोन नाही पाहिलाय माझा.
1: बर,
0: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे ते आणि ते वर्षानुवर्षांचं आहे, त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्या बरोबर उभी होती, ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार इतकी लोक आहेत, आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा. कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरु शिष्य परंपरेत नाही शिकू शकत, सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रातनं 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला, तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोर असतात सगळे. त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो, तर सगळे मित्रमैत्रिणी. तर हे आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
1: बर,
0: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो का, तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे, कशा कशाचं घेऊन बसणाऱ्या अंगावर.
1: मस्त.
0: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली आहे ही सगळी ऊर्जा आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागत की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू, तयारीच या सगळ्यांनी माझी करून घेतली.
1: वा, मंजिरी हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
0: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाहीये, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता, पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची, तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय, तुला शूट करायचं ते कर, हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बर,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ

0: तर फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती मग तिच्या खिडकी बरोबरच तिचं रिलेशन काय आहे, मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर मी मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी
1: पण साडी वगैरे
0: एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशी बरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं, माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळ्या तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत राहिले त्या त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळानं ते जगून बघत होते त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बर,
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता, तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवा जुळव केली, ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: मस्त. आतापर्यंतच हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावं असं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचंय आणि करायचंय हे सगळं चालू आहे, अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट चालू आहे, स्वतःला एक्सप्लोअर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे, जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्या सोबत यायला तयार आहेत, तुझ्या सोबत काम करायला तयार आहेत, आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच, त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बर.
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचंय. बरं, हा मित्र माझा कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बर
0: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते, जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या, आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझा त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता, तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं आणि मला जर का अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय, आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते नेहमी आपल्याकडे, हे पण करायचं अरे हे मला कधीच करायचंय, तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कोणालाही हो म्हणत नाही, आधीच एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं. पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी, तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलतेय तुझ्याशी हे आत्ता, आणि हे बघ म्हणलं पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता,
1: पर
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे तोटा होणार आहे का, ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींनिशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आहे आपण कशाबद्दल बोलायचं, आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला, अलीकडं चालू नाटकांमधली नाटकामध्ये हल्ले होणं, घुसखोरी करणं, दंगा करणं हे प्रकार खूप झालेत, म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो, तो पर्याय आज लोक स्वीकारत नाहीत, तो नाकारतात आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं, अडचणीत आणायचं लोकांना आणि नाटकं बंद पाडायची, विचार बंद पाडायचे असं एक पथक असतं, ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे. त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं, आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं

0: जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला.
1: बर,
0: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा. म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे, आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक, तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय, तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे. कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा. मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावनी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं. की आमची पहिली मीटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तावणीतनं हे सांगितलं आणि त्यानं एक पुस्तकांचा ढीक दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: मग तू वाचलंस का ते?
0: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच
0: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल
1: अगदी.
0: ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत, नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते या पूर्ण कीर्तावणीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम 6:05 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35 कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40 यामध्ये ॲरोग्रीन सेंद्रिय खत याविषयीची माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगमगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10:00 बालजगत हा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग भाग 2 आपण ऐकाल. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 10:45 10:55 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सहृदय संवाद आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठीतून अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. गीतगुंजन 5:00 आपण ऐकाल. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05 मैफिल ए गझल हा कार्यक्रम 6:10 6:30 सुगम संगीत 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 7:30 ग्रामीण कलाक्षेत्रात लोकनाट्य आपण ऐकाल. प्रथम करा हा विचार

पुरता सादर करते आहेत गोपीनाथ साळवी आणि सहकारी. रात्री 8 वाजता मन की बात या कार्यक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठीतून अनुवाद पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू आणि रात्री 10 वाजता गोल्डन हिट्स हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत कार्यक्रमात. प्रथम ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग, संगीतबद्ध केला आहे राम फाटक यांनी.

श्रोते हो आपण ऐकलत मिलिंद इंगळे यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत. आपण ऐकताय मिश्र संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंकज उदास यांनी गायलेली गझल. संगीत आहे ललित यांचं.

0: मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम घे भरारी. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले हसला.
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: पांडुरंगा, भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करत लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.
1: अगदी बरोबर. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या पुढाकारानं लातूर शहर व जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
0: हो, आणि संपूर्ण शहर व लातूर जिल्ह्यात एकाच वेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड हा भक्तिमय उपक्रम राबवत आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेला हा फराळ प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचावा हीच या उपक्रमामागील भावना आहे.
1: आज आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी सकाळपासून दिवसभर सेवाकुंड परिवार विठ्ठल भक्तांच्या सेवेत आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आषाढी एकादशीचा आनंद भक्तिभावाने साजरा करावा ही नम्र

0: दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: श्रोते हो, घे भरारी आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात ऐकूया कुमारी श्रद्धा सावंत हिने गायलेले अभंग. निर्मिती सहाय्य आहे रागिनी पाटील यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घेभरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिणी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो शुभ संध्या. दोस्तांनो, घेभरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो तर कधी प्रासंगिक कार्यक्रम ऐकतो. मित्रांनो, आजही आपण असाच एक प्रासंगिक कार्यक्रम ऐकणार आहोत. दोस्तो हो, मागील एक महिन्यापासून पायी, दिंडी, पालख्या हे आपण सर्वत्र ऐकतो आहोत. महाराष्ट्राचं मुख्य आकर्षण असणारी आषाढी वारी, ही आषाढी वारी मागील एक महिना चालू आहे. सर्व वारकरी आजच्या या दिवसाची वाट पाहत पंढरपुरात पोहोचले सुद्धा. दोस्तो हो, पायी दिंडी मुखी विठ्ठल नाम, पंढरीत पोहोचले सारे धाम. तुम्हा सर्वांना आकाशवाणी परिवाराकडून आषाढी वारीच्या मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, आज आषाढी एकादशी, या आषाढी एकादशीच्या निमित्तानं ऐकूयात आपली युवा मैत्रीण कुमारी श्रद्धा सावंत हिने गायलेले काही अभंग.

दोस्त हो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात नाम गाऊ नाम घेऊ हा संत नामदेव यांचा अभंग. यामध्ये संत नामदेव असं म्हणतात, मी नेहमी लाखो वेळा नामस्मरण करतो. गोविंदा सहस्त्र नामे तुझी आहेत असे ते ईश्वराचे गुणगान या अभंगात करत आहेत.

दसहो यानंतरचा कार्यक्रम आता ऐकूयात. संत तुकाराम महाराजांचा आनंदाचे डोही हा आध्यात्मिक आनंदाची सर्वोच्च अवस्था आणि ईश्वरी सुखाचा असीम अनुभव सांगणारा अभंग. यात भक्ताची आत्मस्थिती आनंदरूप झाल्याचं वर्णन केलेलं असून हा सोहळा केवळ अनुभवणाराच जाणू शकतो असं संत तुकाराम महाराज म्हणतात.

यानंतर कार्यक्रमात ऐकूयात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हा प्रसिद्ध संत नामदेव महाराज यांचा अभंग. या अभंगात विठ्ठलावरील अगाध भक्ती आणि कृपेचं वर्णन संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे.

दोस्तों हो, आजच्या घेबरारी कार्यक्रमात आपण आपली युवा मैत्रीण कुमारी श्रद्धा सावंत हिनं गायलेले अभंग ऐकलात.

मित्रांनो, टाळ मृदुंगांचा गजर आणि हरिनामाचा घोष करत आज आपली ही पंढरी दुमदुमली आहे. इथे एकच गजर ऐकायला मिळतो, हरिनामाचा घोष. मित्रांनो, आणि हा हरिनामाचा घोष आषाढी एकादशीचा सोहळा नितांत संतोष देत असतो. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, विठ्ठलाच्या कृपेने व्हावे आपल्या सर्वांचे जीवन सफल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा नामजप करत आषाढी एकादशीच्या पुनश एकदा शुभेच्छा देत या कार्यक्रमातून आपली रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेबरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण घे भरारी हा युवक मित्रांच्या कार्यक्रमात आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात कुमारी श्रद्धा सावंत हिने गायलेले अभंग ऐकलेत. निर्मिती सहाय्य होतं रागिनी पाटील यांचं, सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रुधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज सीजेपीच्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं
2: तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्ष

0: खाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40 ते 50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90% जास्त पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421° पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणे

0: जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 60 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, फिलिपाईन्स मधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, फिलिपाईन्स मधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रिडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनी लॅटरलिझम कडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या संबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस, संसाधने. त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न ऐरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि ह्याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि ह्याच्यातनं सरते शेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे, पेनी योंग. आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूतीकरण करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
0: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

0: सुरेश जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गानं होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षामधूनच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला आणि सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सी फेरर्स, सिव्हिल शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्ग संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जो आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. जागतिक व्यवस्था आताची कशी आहे तर आताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल. शंकर यांनी शब्दप्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होतंय. आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होते, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया, दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेले आहे आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी असंच केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण दोन अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुझिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल आणि ही लोथल म्हणजे होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण.
0: गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली.
1: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण नाही ग्रीन सिनर्जी म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित, शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे आणि मला वाटतं की 2019 मधलं आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अमेरिका आणि इराण या देशात सुरू असलेल्या

0: देशांची भूमिका काय आहे?
1: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही, त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे, विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड, याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झाला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो, किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग, नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल, स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे, आणि प्रत्येक देशाने आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे, सेल्फ रेस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रेस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
0: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
1: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शनवर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये 3.8 ट्रिलियन डॉलरचं त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकत्रित समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेला आहे आणि वैश्विक पातळीवर जी संसाधन आहेत त्याची गती ही आहे. त्याच्यानंतर ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या ठेवलं आहे, किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे. म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केली आहे. ही रिन्युएबल एनर्जीचं अंदाजे 30 लाख अग्निशयी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आरणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
0: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश धोरणातला मध्य त्याचं महत्वाचं स्थान आहे. प्रादेशिक असमतोलातून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर आपण न्यूज ऑन एआर या युट्यूब वाहिनी बरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्य

0: आणि निवेदन रश्मी पाटकर.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार. तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात एफएम बँड 101.3 MHz आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 3 श्रावण 1948, अर्थात आज 25 जुलै 2026. मंडळी, आज आषाढी एकादशी आहे, परंतु आत्ता मी सौर दिनांक सांगताना 3 श्रावण सांगितली. याचं कारण असं की आकाशवाणी हे माध्यम भारतीय सौर दिनांकावर काम करतं आणि महाराष्ट्रात आपण शालिवाहन शक ही सौर दिनांक अंगीकारलेली आहे, त्यामुळं काही दिवसांचा यामध्ये फरक जाणवतो. आत्ता मी जसं म्हटलं की आज आषाढी एकादशी आहे, आज पंढरपूरमध्ये लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी आले असतील. हे लाखो वारकरी विठुरायाचं दर्शन घेऊन आता आपापल्या गावाकडे परतू लागली असतील. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? वारी संपली की गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यामध्ये शेतकरी असणारे वारकरी भरपूर असतात, किंबहुना जास्त तेच असतात. कारण आपल्या महाराष्ट्रात वारकरी आणि शेतकरी हा समन्वय शेकडो वर्ष जुना आहे. आज गळ्यात तुळशीची माळ, उद्या गळ्यात घामाचे थेंब, आज हातात टाळ, उद्या खातात खुरपं, आज विठ्ठलाचं नाम, उद्या शेतीचं काम, हे चित्र शतकानुशतकं महाराष्ट्रात सुरू आहे. पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना मोकळा श्वासही घ्यायला वेळ नसतो. बियाणं आणायचं, खत घ्यायचं, शेत तयार करायचं, पावसाकडे लक्ष ठेवायचं, आणि सगळी धावपळ संपली, पाऊस बरसू लागला, धान्य उगवू लागलं की थोडी उसंत घ्यायची आणि तिथं शेतकरी म्हणतात वारकऱ्याच्या रूपात जाऊन, चला आता विठ्ठलाला भेटून येऊया. यातून आपल्याला काय संदेश मिळतो? कर्तव्य अगोदर, भक्ती नंतर. आणि आपले संत महात्मे काय सांगून गेलेत? कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. शेती असो, नोकरी असो, व्यवसाय असो, कष्टाला कुठंच पर्याय नाही. विठ्ठलाकडे पाहिलं की अजून एक गोष्ट शिकायला मिळते. विठ्ठल विटेवर शांत उभा आहे, घाई नाही, तक्रार नाही, आहे तू फक्त संयम. आणि आपला शेतकरी बांधवी तसाच. बी पेरलं की दुसऱ्या दिवशी लगेच पीक येत नाही, वाट पाहावी लागते, धीर धरावा लागतो, आभाळाकडे नजर ठेवावी लागते. पाऊस बरसल्यानंतर ते पेरलेलं उगवतं आणि इथपर्यंत जो लागतो तो संयम पाळावा लागतो. आणखी एक साम्य बघा, विठ्ठल भोळा, शेतकरीही भोळाच. लवकर विश्वास ठेवणारा, दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणारा, स्वतः कष्ट करून जगाचं पोट भरणारा. म्हणून तर म्हणतात विठ्ठल भक्तीनं जग पोचतो आणि शेतकरी भाकरीनं जग पोचतो. आपल्या संतांच्या अभंगातही शेतीचाच सुगंध दरवळलेला आहे. संत सावतामाळी स्वतः शेतकरी, त्यांनी शेती करतानाही विठ्ठलाचं नाम सोडलं नाही आणि नाम घेताना शेतीचं काम विसरले नाहीत. यातूनच त्यांनी एक सांगितलं, काम म्हणजे पूजा. आता गेल्या काही वर्षात आपण पाहतोय विज्ञान खूप पुढं आलं आहे. नवीन बियाणं, नवीन सिंचनाच्या पद्धती, अगदी हवामानाचा अंदाजसुद्धा आता मोबाईलवर मिळू लागला. आपल्याला मातीची चाचणी करता येऊ लागली, परीक्षण करता येऊ लागलं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळू लागलं. ही सगळी साधनं आता आपल्या हातापायाशी आहेत आणि ही वापरली पाहिजेत. कारण श्रद्धा जशी मनाला बळ देते, तसं विज्ञान हाताला दिशा देतं. आणि या दोन्हींची साथ असेल तर आपली शेती प्रगतीच्या मार्गावर पुढे निघते. मंडळी, वारी आपल्याला समता शिकवते. बघा, दिंडी

श्रीमंत गरीब असा भेद नसतो, शेतीसुद्धा तशीच आहे. वरून पाऊस पडताना मी याच्या शेतात पडणार, शेजाऱ्याच्या पडणार नाही असा तो भेद करत नाही. तसं मातीही कोणाला कमी जास्त मानत नाही. जो मनोभावे मातीची सेवा करतो ती माती त्याला भरभरून देते. विठ्ठलाकडून आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. संयम आहे, आशा आहे, क्षमता आहे, ज्ञान

समतोल वापर करून सेंद्रिय खताला प्रोत्साहन द्यायला हवं, कारण आई अर्थात धरित्री ही निरोगी राहिली तरच शेती निरोगी राहील, पुढच्या पिढ्या निरोगी राहतील. आणि बघा मंडळी, एक सुंदर चित्र माझ्या डोळ्यासमोर आता उभं राहत आहे की वारी संपली आहे, गळ्यात तुळशीची माळ घातलेला वारकरी दिसतोय, त्याच्यात शेतकरी दिसतोय, त्याच्या कपाळावर गंध आहे, आणि आता हातात टाळ नाही, हातात आहे शेतीचं अवजार, समोर हिरवगार शिवार. आणि मला वाटतं या क्षणी विठ्ठल सर्वात जास्त आनंदी होत असेल, जेव्हा त्याचा भक्त राबून घाम गाळून हिरवाईचं सोनं उगवतोय, धान्य पिकवतोय आणि जगाला पोचतोय. मंडळी, कार्यक्रमादी या भक्तिमय वातावरणासह यानंतर ऐकूया शेफाली कुलकर्णी यांच्या स्वरात आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेली कवी राजेंद्र अत्रे यांची ही भक्तिरचना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी किसान वाणी या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया नैसर्गिक शेतीचं महत्व, त्याचे फायदे याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ प्राध्यापक भगवान अरबाड यांची ही मुलाखत. रामराम मंडळी. मंडळी, आपण आपल्या देशाला माता म्हणतो या धरित्रीला माता म्हणतो का? कारण आपलं पोषण जे आहे ना ते या धरित्रीच्या उदरातूनच आहे. आपल्या मुखात जाणारं अन्न निर्माण करण्याचं कार्य ही धरित्रीच करते. परंतु आपण या धरित्रीची लेकरं म्हणून तिची किती काळजी घेतोय? तर नक्कीच यामध्ये आपण कमी पडतोय. कारण गेल्या काही वर्षामध्ये आपण आपल्या शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा, प्लास्टिकचा इतका भयंकर वापर केला की आता आपली ही धरणी माता नापीक होते की काय या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. आणि यातून एकमेव मार्ग म्हणजे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती. आता तुमच्यापैकी काही शेतकरी बांधवांच्या मनात अशी शंका राहते की नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती करत राहिलो तर उत्पादन कमी होईल. तर तुमच्या मनातील अशा अनेक शंकांचं निरासन करण्यासाठी आज आपण भेट दिली आहे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील मृदा विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर भगवान अरबाड यांना. आज आपण त्यांच्याकडून नैसर्गिक शेतीविषयी माहिती करून घेऊ. डॉक्टर भगवान अरबाड सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
3: धन्यवाद सर.
2: अरबाड सर,

0: नैसर्गिक शेतीची विस्तृत व्याख्या आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल?
1: नैसर्गिक शेतीबद्दल बोलायचं जर झालं की ज्या शेतीमध्ये आपण रासायनिक खतांचा, औषधांचा किंवा तणनाशकांचा वापर करणार नाहीत अशा शेतीला आपण, म्हणजे ती रसायनापासून मुक्त असलेली शेती, तीच सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीसुद्धा आपण तिला म्हणतो.
0: मग ही शेती करावी असं लोकांना आपण सांगणार आहेत, पण का करावी हेही सांगितलं पाहिजे.
1: सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणं ही आजची काळाची गरज आहे. आज जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याची किंवा भारताची सुद्धा मोठ्या प्रमाणात परिस्थिती जर पाहिलं तर जमिनीचं आरोग्य हे दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे. त्यातील जर प्रमुख जमिनीचं आपण जर आत्मा म्हटलं तर सेंद्रिय कर्ब. आणि आज जर परिस्थिती जर पाहिली आपण धाराशिव जिल्ह्याची तर आपल्या जमिनीमध्ये सुमारे फक्त 0.3-0.4 या दरम्यानच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब उपलब्ध आहे, जो की आपल्या जमिनीमध्ये कमीत कमी 1% पाहिजे. 1% म्हणजे सरासरी आपण जर 100 किलो जर जमिनीमधली माती जर घेतली तर त्यामध्ये आपला सेंद्रिय कर्ब हा 1 किलो पाहिजे. परंतु आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा फक्त सध्या आता 0.25 किलो आहे. आणि यामुळे आपल्या दिवसेंदिवस जर आपला हा सेंद्रिय कर्ब जमिनीमधला जर घटत गेला तर काही दिवसांनी आपल्या जमिनी ह्या नापीक होतील. आणि आपल्याला जे काही आपलं अन्नधान्याचं स्त्रोत असेल, आपलं जे काही आर्थिक नियोजन आपल्या शेतीवरती, हे आपलं दिवसेंदिवस बिघडत जाईल. तर त्यामुळे आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचंच आहे. आणि शेतीमधले जर आपल्याला एकतर आपल्या सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचं आहे, दुसरा जो नैसर्गिक शेतीचा फायदा आहे की मानवी आरोग्य. आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत. आणि हे आजार सर्व कशातून होते, जे काही आपण अन्न खातोत या अन्न साखळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रसायनाचा समावेश झालेला आहे. म्हणजे फवारणीची औषधं असतील, आपले खतं असतील, यामधनं आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्न साखळीमध्ये रसायनं जात आहेत. आणि त्यामुळे विविध म्हणजे आपले सांगता येणार नाहीत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आजार घडत आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे की नैसर्गिक शेती करण्यामागचं आपल्या शेतीतले खर्च कमी करण्यासाठी, जे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये रसायनाचा वापर करून शेतीमध्ये खर्च करतो आणि एखाद्यास उत्पादन हे आपल्या नैसर्गिक कारणामुळे आपल्या हातामध्ये नाही, तर तेच आपण जर नैसर्गिकरित्यानं जर आपण केलं, पिकवलं, तर कमीत कमी आपल्या शेतीतले खर्चसुद्धा कमी होतील. आणि आपल्याला उत्पादन जरी थोडंसं कमी झालं परंतु आपल्याला शेतीतले खर्च कमी झाल्यामुळे आपल्याला एकूण उत्पादकता ही आपली चांगल्या पद्धतीनं वाढत राहील.
0: मग अरबाड सर, आता नैसर्गिक शेती करायला आपण सांगतोय, याच्यामध्ये साहजिकच रासायनिक खतांना, रासायनिक औषधांना थारा नाही, पण याच्यामध्ये मग प्रमुख कोणकोणती वैशिष्ट्य किंवा साधनं असतील की जी महत्त्वाची आहेत आणि ती पूर्णतः नैसर्गिक आहेत?
1: आता सर्वसाधारण शेतकऱ्यांना हा मोठा प्रश्न आहे की आपण नैसर्गिक शेती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला बाजारातून तर काय विकत आणायचं नाही, शक्यतो याच्यामध्ये आपल्याला देशी गाई केंद्रित करायच्या आणि याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निविष्ठा निर्मिती करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रमुख निविष्ठा जर आपण पाहिलं नैसर्गिक शेतीमध्ये तर त्याचं पहिलं चाक आहे की जीवामृत तयार करणे. जीवामृत म्हणजे काय, की आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 10 किलो शेण टाकायचं आहे, 2 किलो गूळ टाकायचं आहे, त्याच्यामध्ये 1 किलो बेसन पीठ टाकायचं आहे, वरुळाची माती 1 किलो टाकायची, नीला आपल्याला 7 दिवस ढवळायचं आहे. तर ह्या प्रक्रियेमध्ये काय होणार आहे की जे आपल्या गाईच्या शेणामध्ये जे काही जीवाणू आहेत ह्या जीवाणूंचं त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार किंवा वाढवा होणार. आणि हे जीवाणू आपण आपल्या शेतावरती जर सोडले शेतामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्ब ताबडतोब वाढण्यास मदत होईल. तर याच्यामध्ये आपल्या जीवामृत का सांगितलं, कारण की आपण एक जर गाईचं सरासरी जर पाहिलं तर एका गाईपासून आपल्याला सरासरी 5-10 किलो शेण दिवसाला भेटते. म्हणजे सरासरी जर आपण पाहिलं तर की महिन्याला एखादी बैलगाडी शेणखत आपल्याला एखाद्या गाईपासून उपलब्ध होईल. परंतु हे शेणखत आपल्याला एक बैलगाडी शेणखत हे आपल्याला 1 एकरसाठीसुद्धा पुरेसं नाही. परंतु ह्या 10 किलो शेणाचं एक बैलगाडी शेणखत कसं तयार करायचं, तर हे आपल्या जीवामृताच्या माध्यमातून तयार होते. म्हणजे आपण 10 किलो शेणाचं जर जीवामृत जर केलं तर ते जो काय 200 लिटर ड्रम तुमचा झाला आहे 7 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जीवाणू वाढतात की जवळपास ते 10 किलो शेणखत हे एक बैलगाडी शेणखत प्रमाण तयार होते. आणि हे जर आपण आपल्या शेताला दिलं 7 दिवसानंतर जमिनीमध्ये सुद्धा जीवाणूंची एवढ्या प्रमाणात वाढ होती की ते ताबडतोब ते जीवाणू आपल्या पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून दिला त्यांचं कार्य चालू करा. म्हणजे जसं की एखाद्या पेशंटला गोळ्यांनी जर आजार बरा होत नसला, सलाईन लावल्यानंतर जसा बरा होतो तसं आपण जीवामृत जर शेतामध्ये जर दिलं तर ताबडतोब ते पिकांना लागू होते. तर त्या माध्यमातून आपल्या जीवामृताचा वापर करणं गरजेचं आहे. तसंच त्याचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे की बीजामृत. बीजामृत म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या रोपाची लागवड करतो, बियाण्याची लागवड करतो, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की 1 किलो गाईचं शेण त्याच्यामध्ये 50 ग्राम चुना टाकायचं आहे, काही प्रमाणात हिंग टाकायचे आणि हे आपल्याला काय करायचं रात्रभर ठेवून आपल्याला

0: पुन्हा तिचं बीज बियाण्याची पेर त्यावेळेस तिला बीज अंकुर करायचे, जेणेकरून ते शेण गोमूत्र आणि चुन्यामुळं काय होईल त्या बियाण्याला किडींपासून सुद्धा संरक्षण होईल आणि चुन्यामुळं त्याच्यामध्ये उगवण क्षमता ही सुद्धा चांगली होईल. तर त्यामुळे दुसरा घटक आहे बीज अमृत. तसंच जमिनीमध्ये आच्छादन करणं सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. तिसरा जो घटक आहे आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये की जमिनीवरती आच्छादन असणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या आता ह्या ज्या काही उघड्या जमिनी आहेत याच्यामुळे आपण किती जरी सेंद्रिय खतं वगैरे जर दिलं तर हे आपले जे काय आपलं टेम्परेचर म्हणजे तापमान वाढ झालेली आहे ह्या तापमान वाढीनं काय होते की मोठ्या प्रमाणामध्ये आपले जीवाणू मरण पावतात. तर आपल्या जमिनीवरती जर आच्छादन जर असलं तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन प्रकारचे फायदे होतात. एक तर आपले जीवाणू तसेच जमिनीमध्ये सुरक्षित राहतात आणि दुसरी गोष्ट की आपल्या जमिनीमध्ये जमिनीतून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत नाही. बाष्पीभवन न झाल्यानं आपल्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित जर राहिलं तर पिकं आपली चांगल्या पद्धतीनं येऊ शकते. आणि कालांतराने जो काय आपण आच्छादनासाठी जे काय पिकांचे अवशेष वापरलेत ह्या पिकांच्या अवशेषाचा जागची जागेवरती आपला खत तयार होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीतलं चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. आणि चौथा जो महत्त्वाचा घटक आहे नैसर्गिक शेतीमध्ये तो म्हणजे जमिनीमधील वापसा. तर वापसा आपल्याला शेतकऱ्यांना माहिती वापसा म्हणजे जमिनीमध्ये समतोल प्रमाण. आपण ज्यावेळेस पेरणी करत असतो त्यावेळेस आपण जमिनीमध्ये सुरुवातीला वापसा पाहत असतो. जास्त पाणी असणंसुद्धा घातक असते आणि कमी पाणी असणंसुद्धा घातक असतं. मध्यम जर पाण्याची रेंज जर असेल तर आपलं पीक तिथं अगदी चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं येतं. मग जमिनीमध्ये जर ज्यावेळेस आपल्या चांगल्या पद्धतीनं वापसा असेल त्यावेळेसच आपण तिथं जमिनीमध्ये लागवड करणंसुद्धा योग्य आहे. आणि तसंच तिथं चांगली वापसा असेल तिथं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाणसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढते.
1: अरबाड सर, तुम्ही इतके सारे शेतीच्या जमिनीत होणारे बदल आत्ता सांगितले सेंद्रिय शेतीमुळं नैसर्गिक शेतीमुळं. याच्यामध्ये फायदे सांगताना तुम्ही सांगितलं की निविष्ठा ज्या आहेत खर्च जो आहे रासायनिक खतावरचा औषधावरचा तो लागणार नाही, जे शेतात आहे तेच तुम्ही वापरणार आहेत. याच्या व्यतिरिक्त इतर आणखीन कोणते फायदे आपल्याला शेतकर्मा बांधवांना सांगता येतील?
0: आता तसं जर पाहिलं असतं तर ही आपल्याला आरोग्यासाठी सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती तर चांगलीच आहे. तसं आपल्या जे काही शेतीतले खर्च जो काही आपले वाढते खर्च झालेत आज हे वाढते खर्चसुद्धा आपल्याला कमी होणार आहेत. तसंच आपल्याला जे काही आपण अन्न उत्पादन करणार आहेत हे अन्न रसायनमुक्त अन्न तयार होणार आहे. तसंच आपल्याकडे जे काही अन्न तयार होईल ते सुद्धा चवदार आणि गुणवत्तापूर्ण अन्न तयार होईल. तसंच मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिकांमध्ये किंवा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. तसेच जमिनीमध्ये मातीची गुणवत्ता वाढेल. तसेच कीड रोगांचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. आणि जे काय आपला प्रमुख जो मेजर घटक आहे म्हणजे रसायनावरचा मोठ्या प्रमाणात खर्च आज तो मोठ्या प्रमाणावरती आपला निश्चितच कमी होईल.
1: डॉक्टर भगवान अरबाड सर, आपण आपल्या शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेतीचे फायदे सांगतोय, भविष्यामध्ये या शेती प्रकारात या शेती व्यवसायामध्ये नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत?
0: आज आपण जर पाहिलं तर युग आता मोठ्या प्रमाणामध्ये काही स्थानिक लेवलला नाही परंतु मोठ्या बाजारामध्ये सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीचे जे काही अन्न उत्पादन आहेत यालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी झाली. परंतु याच्यामध्ये आपल्याला संधी म्हणण्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये आपल्या शेतीचं प्रमाणीकरण करणंसुद्धा तेवढीच महत्त्वाची बाब आहे. आपण बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी सेंद्रिय शेती करतात किंवा नैसर्गिक शेतात परंतु त्या शेतीचं प्रमाणीकरण करत नाहीत. जोपर्यंत आपण आपल्या शेतीचं प्रमाणीकरण करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला पुढील मार्केटिंगसाठी चालना भेटणार नाहीत. जे शेतकरी प्रमाणीकरण करतात मार्केटिंग करतात त्यांच्या उत्पादनाला आजसुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्केट आहे किंवा भाव आहे. तर भविष्य जर आपण पाहिलं तर आज सगळ्यांना आरोग्याची गरज आहे. आज पैसा मुबलक सर्वांकडेच आहे परंतु आज आरोग्य जर नसेल तर पैसासुद्धा व्यर्थ आहे. तर निश्चितच भविष्यामध्ये जर आपण नैसर्गिक पद्धतीनं जर पिकवलेला माल असेल किंवा कोणतेही अन्नधान्य असेल तर निश्चितच त्याला चांगलं मार्केट येईल. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता शासनानंसुद्धा हे जे काही येणारे वर्ष आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीकडे करण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन परंपरागत कृषी विकास योजना किंवा आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या काही योजना आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित केले जाते. त्याच्यामध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जातात, 2 दिवसाचे प्रशिक्षणं घेतले जातात किंवा काही प्रात्यक्षिकसुद्धा नैसर्गिक शेतीच्याबद्दल घेतली जातात. शासनाच्यासुद्धा हे लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा कमी होत चाललेला आहे. आणि काही दिवसानं जर असाच जर ही लेवल कमी होत जर गेली तर निश्चितच काही दिवसानं आपल्या जमिनी ह्या सगळ्या नापीक होतील. तर ह्या शासनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक शेतीकडे किंवा सेंद्रियकडे ओढा याचा आपण

0: पाहत आहोत की आणि तुमपुढे जे काही अनुदान सुद्धा येणार आहेत हे सुद्धा सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील.
1: खूप खूप धन्यवाद डॉक्टर भगवान अरबाड सर. सध्या काळाची गरज बनलेल्या विषया संदर्भात तुम्ही शेतकरी बांधवांना श्रोत्यांना माहिती करून दिलीत. खरोखर नैसर्गिक शेती हा जो विषय आहे तो मुळात जीव जीवसे जीवनम या उक्तीला धरून राहणार आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्या जीवांना जगवण्याचं काम ही धरित्री करते, तिला जगवण्याची वेळ आता आपली आली आहे. आपण माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकलीत नैसर्गिक शेतीचं महत्व आणि त्याचे फायदे याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ प्राध्यापक भगवान अरबाड यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
1: कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 26 जुलै 2026 चा हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अत्यल्प पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच ते असंही सांगतात की उद्याचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहू शकतं. उद्या आकाशाची स्थिती ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 80% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 78% राहील आणि उद्या वाऱ्याचा वेग ताशी 23 किलोमीटर याप्रमाणे नैऋत्य दिशेला राहील. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या रविवार दिनांक 26 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, काही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता

0: पांडुरंगा, भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करत लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.
1: अगदी बरोबर. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड यांच्या पुढाकारानं लातूर शहर व जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
0: हो, आणि संपूर्ण शहर व लातूर जिल्ह्यात एकाच वेळी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड हा भक्तिमय उपक्रम राबवत आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावानं अर्पण केलेला हा फराळ प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचावा हीच या उपक्रमामागील भावना आहे.
1: आज आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी सकाळपासून दिवसभर सेवाकुंड परिवार विठ्ठल भक्तांच्या सेवेत आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आषाढी एकादशीचा आनंद भक्तिभावाने साजरा करावा ही नम्र

0: आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा। सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार। गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू। रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र

0: मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJPच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपर फुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपर फुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 लाख रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन

0: उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
6: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
6: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
7: श्रोते हो, प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात हनुमान भजनी मंडळ लिंबोणी वाग तांबरी विभाग यांनी गायलेली भजन. गायक आहेत हनुमंत त्र्यंबकराव माळी. संगीत साथ पखवाज वादक रूपसेन शंकरराव वाघमारे. हार्मोनियम वादक शिवाजी साधू खराते. विणेकरी वैजनाथ विश्वनाथ लोमटे. टाळकरी गायक अनुसयाबाई वैजनाथ लोमटे, रुक्मिणबाई विठ्ठल पांचाळ, सुधाकर सोपान परसे आणि जयश्री हनुमंत माळी. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण हनुमान भजनी मंडळ लिंबोणी बाग तांबरी विभाग यांनी गायलेली भजनं ऐकलीत. गायक होते हनुमंत त्र्यंबकराव माळी. संगीत साथ होती पखवाज वादक रूपसेन शंकरराव वाघमारे. हार्मोनियम वादक शिवाजी साधू खराते. विणेकरी वैजनाथ विश्वनाथ लोमटे. टाळकरी गायक अनुसयाबाई वैजनाथ लोमटे, रुक्मिणबाई विठ्ठल पांचाळ, सुधाकर सोपान परसे आणि जयश्री हनुमंत माळी. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 8:30 होत आहेत. इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि त्यानंतर 8:45 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि ठीक 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकाल मुंबई केंद्रावरून. प्रथम ऐकूया इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं पत्र आहे मुक्काम पोस्ट आंदूर येथून विशाल राजेंद्र कांबळे यांचं. यांच्यासोबत आहेत पूनम कांबळे, श्यामल कांबळे आणि नविशा कांबळे. यांना ऐकायचं आहे अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लय भारी या चित्रपटातील गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातील गीत. आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बौद्धविहार पिंपरी पुणे 17 येथून मोहन अरुण मसुरे यांनी. यांच्यासोबत आहेत स्मिता मोहन मसुरे संदीप मोहन मसुरे. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं अरे संसार संसार या चित्रपटातील गीत.

कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन यांचं आणि तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, तसेच याच गीतासाठी पसंती कळवणारे आपले गौतम नगर नांदेड येथून आहेत प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांना ऐकायचं आहे. नवरे सगळे गाढव या चित्रपटातील चंद्रशेखर गाडगिळांनी सहकार्याने गायलेलं

आपण ऐकलत अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला. या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्कम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ यांनी. यांच्यासोबत होते सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. श्रोते हो, आपण ऐकताय मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका उसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी यांचं. यांच्यासोबत आहेत सायरा बानो, दस्तगीर, फैज नबी, शाकेर, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा, सिमरन, सानिया, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि नीलोफर शेख यांना ऐकायचं आहे. सरजा या चित्रपटातील नाधो महानोर यांचं गीत, स्वर आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा आणि संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सदाबहार गीत.

आपण ऐकलत देव माणूस या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली होती बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया आणि प्रदीप पगारिया यांनी. श्रोते हो, आपण ऐकत्या आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण मराठी पत्रगीत या कार्यक्रमात. आता ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट अष्टाकासर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांनी. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं माझा पती करोडपती या चित्रपटातील गीत.

आपण ऐकलत मामला पोरीचा या चित्रपटातील वंदना विटनकर यांचं गीत. सुरेश वाडकर आणि अनुराधा फोडवाल यांच्या स्वरात संगीत दिलं होतं अशोक पत्के यांनी. आणि या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट गणेश पेठ पाथरडी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय मराठी पत्रकीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात यांचं. यांच्यासोबत आहेत रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांना ऐकायचं आहे. सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा आणि चित्रपट तुझ्या वाचून कर्मिना. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं सुधीर मोघे यांचं गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात उंबरठा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.